0: अरे अरे अरे अरे अरे डॉलला
1: काय रे सटली बटली काय घेऊन
2: ओ हो हो क्लॉड प्रेम काही म्हणून सांगो वट्टा रे मुझे ग्रास
1: किती
2: कंच्या कास्ताची बाईल मेळली रे माका एका घडयेचे सुकना पहिले मुझी बाईल हसन मुखी असली आता पळे सूरपणा की झाल्या पायार पाय घाल बसता आणि माका फरमायता ये डॉल्ला उदा घाड ये डॉल्ला जाडू मार ये डॉल्ला अळण काढ उदाक दाबय बाजवे हुकलाय असे काम कर कर झाला पळे हा मुस्का सांग्या बर ताज्या मुस्का रागाल्या म्हणून जाता माका ना आणि हा रवाना हा हुया हळले तुझ्या घरात रवाना हा काही तरी वेता
1: काही वेताय रे
2: सीध मंगलोर वेता
1: मंगलोर वेताय
2: हा काही तरी काम करून दिस सरता मंगलोर बरो गाव बरे बरे जागे असतात सांजेच्या वेळार कदरी पार्क टागोर पार्क तन्नीर बावी पिळीकुळा जाग्यांनी बोवल्यार थंयसर येऊनच्या सुबी सुबी चेडवांक पळयल्यार दोळे थंड आयस्ता बरी जातात बरे बरे गुडे असतात कपरी गुडो बुल्प गुडो जल्ली गुडो मण्णा गुडो चंबू गुडो नंदी गुडो या गुड्यांनी बसल्यार खंयचे एकले चेडू म्हाका कायस करतले ते खंडीत हांव हांगा रावना ह्या बायले सांगी दीस सारूंक म्हाका जायना केदळला पळयला रे किरी किरी चिरी चिरी पिरी पिरी हांव सीध मंगलोर वेता
1: मंगलोर येता
2: वय
1: मंगलोरची गजाल कुत्र न्हय तुका
2: कितें जालां मंगलोरांत
1: आयक आयक

0: की ते बोंब इतून पार झाला गे तरी पाटी गरव असाना
1: आणि खरी येताय रे
0: मग ते मारताया
1: सत
0: त्या पाती लाटच्या लाटण्याने तू मारलो मार पळ अळ्या दुंगोटायला
1: तर कळत आहे
0: सीधा बँगलोर वेता
1: बँगलोरू
0: बँगलोरचा हवा एअर कंडिशनर बरी थंड काही बँगलोरातल्या कब्बन पार्क भूमी वैकुट काही त्यांच्या रुका मुलाने आडो साक कुट कुट कर पारव्याने मोकेल्या बरी आवाज ऐकत काही हा सीधा तैंत येता हा हंगा सरावणा कदळा पळले रे किरिकिरी चिरी चिरी पिरी पिरी हा सीधा बँगलोर वेता
1: बँगलोरू
0: वही
1: बँगलोरची अवस्था नाही तू
0: किती झाला बँगलोर

0: ಇದು ಬಣ್ಣ ಬಣ್ಣದ ಬದುಕು.
1: ಕೊಂಕಣಿ ಮತ್ತೆಂತ ಸಾತ್ ಸಬಾರ್ ಪಾಳ ಸಂಸ್ಕೃತಿಚಿ ಮುಳ
2: ಸಂಸಾರಾಚಾ ಶಿಮಾಪುರಿಯಾಂತ ವಿಸ್ತಾರ್ಲ್ಯಾಂತ ಕೊಂಕಣಿ ಬಾಳ
1: ಹಚೆ ಮೊಲಾದಿಕ್ ಸದರ್ಪಣಸ
2: ತಾಳೋ ಅನಿ ಉಮಾಳ
3: ತುಮೇಕು ನಸತ್ ರೇಡಿಯೋ ಸಾರಂಗಿ 107.8 FM ರಂಗರಂಗಾಲ್ಜಿನಿ ತಾಳೋ ಮಾಡೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾಂಗ ತುಮಕಾ ಸುಮೈಸ್ತಾಂಗ ಮುಗಸೋ ಸ್ವಾಗತ ಮುಗಜನ ಮಸ್ತ ದಿಸ ಉಪರಾಂತ ತಾಳೋ ಮಾಡೋ ಶೀತ ಪ್ರಸಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅನೇಕ ನವ್ಯಾ ಇಷ್ಟ ಸಂಗಿ ಆಮಚಿ ಮುಲಾಖಾತ್ ಒಳಖ ಪರಿಚಯ ಅಶೆ ಜಾವನ್ ತಾನೆ ಕೊಂಗ್ಣೆಂಗ್ ದಿಲ್ಯ ದಿನ್ಗೆ ವಿಷಯ ಅಂತ ಜನ ಜಾವನ್ ಕಡೆ ಜಾವನ್ ಇಲ್ಲಂತರೆ ಆಮೇ ತಚ ವಿಷಯ ಸಮಜೋಣಿ ಜೋಡೋನ್ ಯಾ ವ್ಯಕ್ತಿಚಿ ಭೋಗಣಾ ತುಮಚಿ ಸಂಗಿ ವಂಟುನ್ ಕಣ ಘೇವ ಸೊ ಏಕ ಮೊಲಾದ ಏಕ ವೇಳ ಜಾವನ್ ಅಸ ಆಜ ಆಮಚಿ ಸಂಗಿ ಅಸೊ ಮನೆಸ್ತ ತುಮಕ ಗೊತ್ತ ಸ ಜೊಸೆ ಪಿಂಟೋ ಕಿನ್ನಿಗೋಳಿ ಮುಳ್ಯಾ ನಾವನ್ಸ ಓಳ್ಕಿ ಸೊ ಆನೆ ಮುಳಾಂತ ಕಿನ್ನಿಗೋಳಿಗಾರ ಆನೆ ಪ್ರಸ್ತುತ ತೋ ತಚೆ ಉದ್ಯಮ ಸೋಲೋನ ಸ ಸಂಗತಸ್ ಸಾಹಿತ್ಯ ಅಂತಿತಾನೆ ಜೈತಿ ಕೃಷಿ ಕೆಲ್ಲಿ ಅಸ ಶಾಂತಿಪ್ರಿಯ ಕಿನ್ನಿಗೋಳಿ ಮುಳ್ಯಾ ನಾವ ಕಾಲಸ್ ತಚೆ ಅಮಕ ಜೈತಿ ಕವಿತಾ ಯಾ ಲೇಖನ ಯಾ ಬರ್ಪ ಆಮೆ ಜೈತ್ಯ ದಿಸಾಳ್ಯಾನಿ ಜಂಗ್ಪುರ ಹಪ್ತ್ಯಾಳ್ಯಾನಿ ವಾಸಲ್ಯ ಅಸತ್ ಆನೆ ಜೈತ್ಯ ಬುಕಾನೆ ತಿ ಅಸಲ್ಯ ಅಸತ್ ಆನೆ ಅಶೆ ಮುಂಡಸ್ತಾನಾ ಆಜ್ ಓ ವ್ಯಕ್ತಿ ಆಮಚ ಸಂಗಿ ಅಸ ಶಂಭುರಾವ್ ವೈರ್ ಕವಿತಾ ಆನೆ ಸುಂದ್ರೆ ಮಾ ಮುಳ್ಳೋ ಏಕ ಕಾದಂಬರಿ ತಾನೆ ಫೈಸ್ ಕೆಲ್ಲೋ ಅಸ ರೇಡಿಯೋ ದೂರದರ್ಶನ್ ಬೆಂಗಳೂರು ಅಸಲ್ಯ ಸಬಾರ್ ಚಾನೆಲ್ ಅನೇ ತಾನೆ ತಚ್ಚಿ ಏಕ ಕವಿತಾ ದಿಲ್ಲಿ ಅಸ ಆನೆ ಗಾಂಗೋ ಚೆಡುವ ಕವಿತಾ ದೇವಾದಿನ್ ಲೂಯಿಸ್ ಮಾಸ್ಕರನ್ನ ಸಾಹಿತ್ಯ ಪ್ರಶಸ್ತಿ ಮೇಳಲ್ಲೋ ಮಾಣಸೋ ಬಣ್ಣ ಚಕೆ ಸೆಟಿನ್ ಏ ಪೌದ್ ಬಹುಶಃ ಶ್ರೀ ಅನೂಪ್ ಜಲೋಟನ್ ಗಾಯಿಲ್ಲೆ ಆನೆ ಏನ್ ಗಾಯಿಲ್ನೆ ಪೌದ್ ತಕ ಸಂಸಾರ ಬೋರ್ ನಾವು ಹಾಡುವಂಕ ಸಕಲ್ಲೆ ಆನೆ ಮುಜೋ ಗಾಂವ್ ಮುಳ್ಳೋ ಬುಕ್ ತಾನೆ ಏಕ ಬೊರೆ ಇಲ್ಲೋ ಅಸ ಗಾಂವ್ ಮುಳ್ಳೆ ಶಬ್ದ ತಕ ಜೈತೋ ತಂತು ಈ ಮುಜೋ ಗಾಂವ್ ಮುಳ್ಳೋ ಶಬ್ದ ತಚ ಜೀವಿತನ್ ಮಸ್ತ್ ಆವಡ್ಲೋ ಅಸ ಅಶೆ ಮುಂಟಸ್ತಾನ ಜೈತೆ ವಿಷಯ ಅಂತ ತಚ ವಿಷಯ ಉಲೋಂಗ್ ಜಾಯ್ ತೋ ಏಕ ಮುಖ್ಯಲಿ ತೋ ಏಕ ಸಾಹಿತ್ಯ ಸಂಘಟನೆ ಓಡಿಸೋ ವ್ಯಕ್ತಿ ಆನೆ ಕಿನ್ನಿಗೊಳಿಂತ ತಚೆ ನಾವು ಸಂಗ್ಲೆ ಅರ್ಪುರೋ ಸುಗ್ಲು ಲೋಕ ತಕ್ಕ ಒಳಕಾತ ಆನೆ ಅಶೆ ವಿಶ್ವ ಕೊಂಕಣಿ ಸಮ್ಮೇಳನಚ ಪ್ರಚಾರ ಸಮಿತಿ ಕಿನ್ನಿಗೋಳಿ ಆನೆ ಕಾರ್ಯಕಾರಿ ತಂತು ಇತೋ ಜೈತೆ ಸೇವಾ ದೀವನು ತಾನೆ ಆಪ್ಲೆ ಪತಿನ ಬೈ ಶಲೆಟ್ ವಾಸ್ ಇಚ್ಚೆ ಸಂಗಿ 1995 ನವೆಂಬರ್ಚೆ 25 ತಾರೀಕೆ ಲಗಿನ್ ಜಾವ್ ದೊಗ ಬುರ್ಗ್ಯಾ ಸಂಗಿ ತೋ ಆತ ಪ್ರಸ್ತುತ ಕಿನ್ನಿಗೋಳಿಂದ ವಸ್ತಿಕರ್ನ ಸ ತರ್ ಮುಗೋಚನ ಅಸಲ ವ್ಯಕ್ತಿ ಐತಿ ದಿಸ ತಾಳೋ ಮಾಡೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಆಮಚೆ ಸಂಗಿ ಹಜರಸ್ಚೆ ಭಾಗ ಜಾವನ ಸ ಮೋಮನೆಸ್ತ ಜೊಸಿ ಎಡ್ವಿನ್ ಪಿಂಟೋ ಜೊಸೆ ಪಿಂಟೋ ಕಿನ್ನಿಗೋಳಿ ತುಕ ಮೊಗಾನ್ ಸ್ವಾಗತ ಕರ್ತಾ ಐತೆ ತಾಳೋ ಮಾಡೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮ
4: ದೇವರೇ ಗುರು ರೋಷದ್ ದುಗ
3: ಜೊಸೆ ಅಬಾನ ಮುಖ್ಯಲ್ ಪಂಕ್ತಿ ರಮಚೆ ಉಣೆ ಮುಣಾಯಕಾಲ ಉಲೋಂಕ ಜಾಂಪುರ ಇಂಟರ್ವ್ಯೂ ಗಾನೆ ಪುರ ಬಹು ಕಷ್ಟ ಅನ್ ಮುಳ್ಯ ಬರೀ ಜೊಸೆ ಅಬಾಜ್ ಆಮಚೆ ಸಂಗತ ಇವನ್ ಪೌಲ ಕಶ ಆಸದ್ ಬಲಾಯ್ಕಿ ಪುರ ಬರೀ ತುಜ ಉದ್ಯಮ ಅಸಾ ತುಜಿ ವಾವುಂಟ ಅಸಾ ಸಂಗತ ಅಸ ತುಜೋ ಜೈತು ಏಕ ಭೋರ ಅಸಾ ಥೈಸರ ತುಕ ಅಸಜಸ್ ಪಡ್ತ ಜಾಲ್ಯಾರಿ ತಂತ್ಲ್ಯಾನ್ ತಂತು ನಿಲ್ಲೋ ಏಕ 2 ಗಂಟೆ ಅಸೋ ವೇಳ ಯಾ 3 ಗಂಟೆ ಅಸೋ ವೇಳ ಮುಂಡ್ವೇತ ಕಿನ್ನಿಂಗುಳಿ ತವನ್ ಹಂಗ ಇವಂಕ ಹಂಗ ತವನ್ ಕಿನ್ನಿಂಗುಳಿ ಅಸಂ ಪಟ್ ಮೊದೆ 1 ಗಂಟೆ ಆಮ್ ಚಲೋಕ ಸಂಗಿ ಉಲಂಗ್ ಉಂಟಸನ ವೇಳ ಕಡ್ನ ಇಲ್ಲ ಆಯ್ತು ಕಪ್ಪರ ತೆಗ್ಪೋಟಿ ಮನದಿಕ್ ದುತೋರ್ ಮೆಲ್ವಿನ್ ಪಿಂಟೋ ನೀರುಡಿ ಆಮ್ಸ ನಿರ್ದೇಶಕ್ ಬಪ್ತ ಚೆನ್ನಾವಿ ಆನೆ ಸರ್ ಐ ಪೋಪೆ ಚೆನ್ನಾವಿ ಸ್ವಾಗತ ಮುಂಟಸ್ತನ ತುಜ ಜೀವಿತ ಅಂತ ಲಕ್ಸರಸ್ವ ವಿಷಯ ಕವಿತ ಸಾವನ ಸ ಆನೆ ತುಜ ಕವಿತ ಒರ್ವಿ ಜೈತು ಲೋಕ್ ತುಜ ಮೊಗಾರ್ ಪುಡ್ಲ ಆನೆ ಜೊಸ್ಯ ಕೋಣ್ ಮುಣ್ಣು ತಿ ಕವಿತಸ್ ತಂಕ ತುಜಿ ಪರಿಚಯ ಕಂದೇ ಸಿಕ್ಲ ಸಕ್ಲೆ ಅದಲ್ಲ ರೀ ಭೂಷ ಕವಿತಚೆ ಏಕ್ ದೇನೆ ಯಾ ಕವಿತ ಅಂತ ತುಕಾಸ್ತುವೆ ಒಳ್ಸಾ ಇಲ್ಲ ಕಶೆ ತುಕ ಕವಿತ ಮುಂಡ್ಲ್ಯಾರ ತಿತ್ಲಿ ಯಾವ ಓಡ್ತಾ ಕಿತ್ಯ ಸರ್
4: ವಿಶೇಷ ಸಂಚದಲ್ಲ್ಯಾರ ಅವು ಲಾಂತೋ ಮಗತೆ ಕವಿತ ಚುಪಿಸಿದ್ರೆ ಭಾರಿ ಆಸಕ್ತ ಅಸಲಿ ಅಕ್ಕ ಕಾರಣ ಕಿತೆ ಮುಳ್ಯಾರ ಮಕ್ಕ ತಂತೆ ಏಕ್ ದೇಣೆ ಅಸಲಿ ತಂಕುರು ಈ ಆಸ ಖಂಡಿಸವನು ನತ್ಲ್ಯಾರ ಮಕ್ಕ ತಿತ್ಲಿ ಕವಿತ ಬರುವಂಕು ಜತೆನ ಗೊಣ್ಣ ಲಾಂತವ್ರ ಮಕ್ಕತೆ ಆಸಕ್ತ ಅಸಲಿ ಅವು ತಿಸ್ರೇನ್ಗೆ ಸೋತಿನ ಸಿಗ್ತಾನ ಅವೇ ಪೈಲೆ ಕವಿತ ಬರಿಲ್ಲ ಅಸ ಮತ್ತೆ ಕನ್ನಡ ತಿಸ್ರೇನ್ ಸೋತೆ ಸಿಗ್ತಾನ ಅವೇ ಕವಿತ ಬರಿಲ್ಲ ಕುಗುಳಿ ವಿಷನ್ ಮಾಗಿರ ಅವು ಆಟ್ವೇ ಸಿಗ್ತಾನ ಅವೇ ಕನ್ನಡನಿಗೆ ಬರಿಲ್ಲ ಕವಿತ ತೇ ಉದಯವಣಿ ಸಾಪ್ತಾಹಿಕ ಅಂತ ಪೈಸಲ್ಲೇ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಶಿಕ್ಕನಸ್ತನ आनी मेन सप्तक हाँ तो पैसले थे बिद पिक्चर गल बल्ले शांति प्रिया मनो किन्नी गोली मनो कवि बुर चल उपरा मुस्तु उदयवणी राव शांति प्रिय किन्नी गोली मनो दट्टे दट्टे बुरी तो मगिर मका कोंगणी ची एक ओळख जाली कोंगणी मरकोल्डर आसताना रखण शिबिर करतलो तशे शिबिर हांवें येवंक सुरू केले ते जाला धवेंत आसा आठ णवें धवेंत आसताना रखणाच्या शिबिरांक हांवें येतलो तशें थंय आयल्या उपरांत म्हाका चड कोंकणीची साहित्याची ओळख जाली आनी हांवें मागीर कोंकणींत बरोवंक सुरू केलें हांवें तशें एक तें कारण जाल्यार आनी एक कारण काले म्हळ्यार म्हजी व्हडली माय म्हणयेत म्हजी माय व्हडली माय म्हजी व्हडली माय आमच्या कोंकणी लोकगीत जनपद म्हणटा आमी लोकगीत लोक काणयांनी भोवश्यो इतली तिजेडे एक भंडार आसली म्हळ्यार ती आमी भुरगीं ल्हान आसतना आमकां तूं ती काणी सांगतली त्या काणयांनी ती कविताय आसतली त्यो काणयो तश्योच आसल्यो तशें म्हाका एक ओड आसक्त आयली आनी ओवीओ वेर्स सांगच्यान ती बरी हुशार म्हजी माय तशेंच मस्त हुशार एक तांकां काजाराक ओवीओ वेर्स सांगूंकूच आपूचे आसले पयले दोगी बरी आसले आनी म्हजी व्हडली माय एकदम हुशार जातो तिज्यो काणयो मस्त काणयो त्यो हांवें मागीर मस्त काणयो संग्रह करून हांवें लागीं लागीं एक 100 वयर काणयो तातूंत मस्त हांवें राखण्यार बरयल्ले आसात मागीर कन्नडांत हांवें ते ट्रान्सलेट केल्ले आहात बंगारा दाखी मत इतर कथेगळू मागीर कोंकणींत मस्तू फादर सामील सुकेर एडिटर आसता रखण्याचो कंटिन्युअस हें करनासले वय करनासले तशें म्हजी व्हडली माय म्हाका चड प्रेरण म्हजी माय म्हाका तिचे तावन प्रेरण मेळ्ळां आनी तांचे तावन म्हजी कविता पुरा तशें म्हज्या कवितांनी चड आमच्या गांवची माती गांवचो काले म्हणटात आमची भास आमच्या भाशेची ती सोबाय अलंकार म्हणटा आमी कवितेची ते तशें थंय न्हावन आयले म्हणून हांव चिंता सर
3: ओके हांगासर सारूंक जाय गांवगो चेडवा म्हजो गांवगो बरा गांवां बरं ताचें नांव गो हडवी काय कांय सांगची न्हय पळयले करी तुका कळचें न्हय गांवांक ये गो मागीर सांग गो दूद मोव आसा म्हजो गांवगो ही एक उतरां आयकतनांत दूद आनी मोव पियेल्ले बरें जाता तसले खोडसाण आसा भोवशा अनूप जालोटान ताका आनी आय दिला एरी कोजऱ्यान ताका जोक्त एक संगीत दिल्लें आसा कित्याक हें पद गांवकी सलीस ना आनी सांगात ह्या पदांची उतरां जिरोवंक कितें हें आसा तांतलें म्हणटा माड केळबे आई न्ही आली ते तुका पळोवन कशें गो
4: पळदेवे गांवक
3: लागतात
4: हांगासर
3: हें एक कविता बरयताना तुका म्हाका विचारूंक जाय तुज्या गांवा विशीं मात तूं कल्पना आसतलें गी या तुज्या कल्पनांतलें चेडूय थंयसर आसलें
4: वय तें बरयतना तें पळय हांवें कॉलेजीच्या टायमार बरयली कविता पुरा वय त्या जाळा एक कितें म्हळ्यार त्या जाळा एक आमचो एक काले म्हणटात कॉलेजीचो टायम असो एक तो एक काले म्हणटात तो तरणाटपण असो एक वेळ आनी तशें आमच्या गांवा विशीं एक अभिमान म्हाका पयल्यांदा आमच्या गांवा विशीं एक चड अभिमान देखून म्हज्या भाऊ पुरा गल्फांत आसल्या रे ताणें जायते फटी म्हाका म्हणचें आसलें गल्फाक ये म्हणून देखून हांवें पासपोर्ट करूंकूच ना कित्याक म्हळ्यार केल्यार म्हाका गल्फा पण व्हरता देखून हांव वसो ना हांव हांगात सोशल एक्टिविटीजांत राजकीयांत आनी संघटनांनी हांव हांगात कॉलेज लेवलार तो आनी हांव युनियनांत तांतूं पुरो हांव आसलो तशें जावन हांव काले म्हळ्यार हांव गांवांतच व्यस्त रावचे येचें नाका म्हणून हांव वसो ना करून हांवें तो एक मोग म्हाका आसलो गांवचो आतां जाल्यार हांव आमच्या गांवांतच म्हाका चड लोक वळखता आनी हांव चड लोकां वटूक आसा
3: कोणी एकल्या कवीन म्हणल्यार बरें म्हज्या गांवच्या मातयेन कळ्या परमोळ आसा आनी तो परमोळ म्हज्या नाका कापटाता तो परमोळ म्हाका पयस वचूंक सोडिना म्हणल्यार
4: तित परिस्थिती जाली तशें जावन हांव मागीर चड जाल्ल्यान आनी गांवच्या विशयांत एक दीस बॉम्बे गेल्लो ते कविताचे विशय आयलो कशें म्हळ्यार म्हज्या पप्पाचे हॉटेल आसले रे रोड लक्की रेस्टोरंट म्हणून तशें म्हजो भाऊ तो गल्फांत आसलो तो मागीर ते हॉटेल आमी पयले सोलोवंक दिले दुसऱ्याक ते पाटी काणी गेल्या वेळार म्हजो भाऊ तसलो येतलो तशें एक पप्पाचे हॉटेल आसा रे पळया म्हणून हांव गेल्लो बॉम्बे 92 म्हणजे तो आनी त्या गेल्ल्या दुसऱ्या दिसा सगळे बॉम्बे बुडले पावसान तशें आमी अर्द्यार शिरकल्या ना तशें सोलोन सोलोन बसी ना ट्रेनी ना कांय ना तशें रेरोड तोन आमी हांगा ललूभाई पार्क आमचे आजाडे म्हणसर सोलोन आयल्या प्रतीक म्हणसर तितले सोलोन आयल्या उपरांत म्हाका भोगलें गी त्या दीस आमचो गांव तूं बरो
3: सो देखून हें पद खंयच्या सन्निवेशार उदेल्लें कित्या खातीर उदेल्लें म्हण तुका अजुनूय स्पश्ट आसा की
4: ते कविता बरयले हावें ती गांवा विशीं ते हांवें मुखेल्या चेडवाक गांवाक आयल्या तुका कसलो वेलकम मेळटलो तुज्या गांवांत कितें बरो आसा तुका कसलो स्वागत तुका मेळटलो म्हणल्या विशीं हांवें ते बरयले
3: पतीन मागीर आयल्या उपरांत कसले खंय उपरांतले रिएक्शन आसले पद बरयला
4: कितें म्हळ्यार आमचे घरा आमकां तोट आनी आसले आनी त्या परिसरांत आसल्यान ती स्वाभाविक जावन ती उतरां ती आयिल्ली आनी ती हांवें अलंकार म्हळ्यार हांवें आतां आमी म्हणटा कशें म्हळ्यार आतां बारा गांव बरो म्हणून कोणी म्हणनात पूण ते एक अलंकार आसा पळय अलंकार तो अलंकार भाशेचो तो तुका चाफराच्या पदांनी मेळटा तुका आतां म्हणजे उडलिव्यांच्या उत्तरांनी मेळटा तो अलंकार असल्यार तुका काल जाता म्हळ्यार ती भाशेची सोबाय चडटा
3: हर एक उतरात एक वेटेज असता तूक असता
4: तूक असता आणि ती भाषेची सोबाय जर तर ती भाषेची सोबाय तुझ्या त्या कवितांत येना झाल्यार तुझ्या कविताक तितलो एक हे आसना काय म्हणतात वेट असा जडाय असा
3: आणि कविता ती पदारोपी येऊक मस्त कष्ट कित्याक पदस पदारोपी बरोवंक जाता आणि आम्ही म्हणटा जायत्या कवींनी म्हणले असा पदां ती पदारोपी येतात खंय पदां खातीर असं म्हण लिखचें खंय पूण कविता ती पदारोपी येयची जाल्यार ती कविता तितले एक कवीन काम करूंक आसा
4: त्या वय ते म्हळ्यार कशें म्हळ्यार थोडे आतां ताळो पयले घालतात त्या ताळे तेगीत मागीर तुका उतरां घालतात
3: तें पद जाता
4: पद जाता पूण कविता कशें म्हळ्यार आमी नॅचरली पयले कविताच बरयता आमी ताळ्याचे ते नॉन घालू वसना पूण तुज्या कवितांत मिटर आसा जाल्यार आनी तुका ते उदका बरी व्हळा जाय तुजी कवीत खंयचेय कवीत ते उदका बरी व्हळ्ळ्यार तुका ते तुका ताळो घालूंक जाता आणि उदका बरी जर तर ते वळना अडकळ असता तुका ती उतरांची जावं पुरो हे जावं ती त्या जाल्यार तुका ताळो घालूंक जायना ताका एक
3: मागीर
4: ते आयकता आनी तुका कानांक तितले एक हे जायना हे करकरे जाता वय तुका ते हर एक उदक उदका वळिल्ल्या बरी वळल्यार आतां गांवक चिडोवंक म्हजो गांवक गो बारा गांव भरता जे न्हावंक गो
3: आणि आराम जावन दर्याक मळटा म्हणसर अंत्य आसा जे थंय देखून त्या दळाक कविता पॉज जाता नाल्या कविता जावन तुजा ओके हांगासर आयच्या दिसा तू आयलाय तुजे सांगता तुजो म्हजो गांव बूक हाडना आयला एक कविता वाचची जाल्या एक लोकां खातीर तुवें सांगचे ना तुजो ताळो मस्तपुटी आयकला आयले वर पोयटिकाची कवी गोश्ट जाताना हर एक कवी गोश्टीन आतां भाग घेवन एक एक कविता तूं सादर करीत आसा आज खंयची कविता लोकां खातीर तूं सादर करूंक आशिता
4: ये हांवें सादन मस्त वर्सां पयले 1995 बरयलो
3: काजाराच्या पयले
4: न्ही काजारा उपरांत 2005 तो पब्लीश जाल्लो तांतली सर्तो कविता पदान जावन आयल्यांत मस्त आयल्यांत जाल्यार तुका एक दोन सांगचे जाल्यार हांवें ल्हान सांगाची की
3: खंयची सांग एक सांग मागीर आमी
4: ल्हान सांगता तुका ल्हान एक आतां आमी गरी घालूंक येताना एक जीव गांयडोळ शिरकायता त्या गरयेक गांयडोळ गोवन गोवन आसता उदका भितर त्या जाल्यार ताका माश्टले येतात ताजे सुत्ता ता खावंक त्या जाल्यार तो गांयडोळ काले म्हणटा ते माश्टले की म्हाका एक क्युरियोसिटी आमी केदाल गरयेक येताना पळोवचे आसले तशें बरयले गरयेक शिरकायिल्लो गांयडोळ म्हणालो माश्टले लागी गरयेक शिरकायिल्लो गांयडोळ म्हणालो माश्टले लागी गुंतात तुमी एणे तेणे म्हजे खातीर गुंतात तुम्ही म्हणजे खातीर वयर एकलो राखून आसा तुमचे खातीर वयर एकलो राखून आसा तुमचे खातीर
3: तेंदक बारी एक अपुरबाय ते कित्याक म्हळ्यार तुका एक दोन रितीची सन्निवेशां थंयसर आसात दोनी पोटा बुके एक तर राखून आसले बरें आसा थंयसर वयलोय सकयलोय
4: म्हळ्यार हे गांयडोळ ताका कोंग मसलो चिंताना तो गांयडोळ म्हणटा म्हाका खावी तुवें पूण तुमकां गोंगान एकलो वयर एकलो राखून आसा ते तुका मनशे जिविता की पळयल्या रे आमी हांगासर जियेता एकामेकां मध्ये लडाई करता आमच्या एकामेकां मध्ये दुस्मान काय करता पुरो करता पूण आमचे

0: तळोमळो कार्यक्रमाक परतीक पोटी मुगो असो स्वागत. आज आमचे संगी मनीस जो सिपीन टॉकी निगोडी हजर आसात. मुगोशन ताचे संगी येदळसो आमी संवाद सुरू केला. तुमची सवालां तुम्ही विचारा. ताचे येदळसो दोन पदां तुम्ही आयकले आनी केन्ना तरी असो जावं ताणें तलिकल्लें पद आनी गांवगो चेडवां म्हजो गांव हें ताचें चालिकणें तूं दिल्लें आनी एक पद जावन आसा. ताची जायतीं पदां आसात, पूण आयचे दिसा आमी दोन पदां तुमचे खातीर प्रसार करचीं. उपरांत आनी दोन पदां आनी थोडीं कोवळ्यांतलीं आमी माणसोबाणाचे आयकतल्यां. जशें आप तुमचे लागीं सारचें जाल्यार आधुनीक दिसांनी कवी उब जातात म्हूण सांगलें आनी तुमी अशें समस्या पुरो आसात म्हूण सांगलें. कवितांत बरयतना तुमकां तुमी पळयल्लो कश्टांचो प्रकार कोणसो म्हणून आसा की ह्यो कविता म्हाका बरोवंक गेल्ल्यो कश्ट म्हूण गांवा विशयन बरयताना तुमकां तूं सुलालीत वाळटा जाल्यार थोड्यो आपडिनात तुमी म्हाका ह्यो विशय आपडूंक नाका म्हूण तांतूं खंयचे तरी आसा की सर.
1: आजकाल राजकीय विशयांत ह्या प्रस्तूत गणिता विशीं चिंतना बरयतना तुवें दादापटी चिंतीचें पडटा. पयलें जाल्यार ती परिस्थिती नातली. आतां तुका तें स्वातंत्र्य आतां पयलीं जितलें नामणां हांव चिंतता आतांच्या राजकीय परिस्थितींत आतांच्या तूं विशयांनी पळयतना तुजेर केस करतात गी या तुका हें जाता गी ते हजार समस्या आसात. आतां खंयचे एका राजकीय पार्टी विशयान जावन दी या दुसऱ्या विशयान जाल्यार तुका चड हें करूंक जायना. आजकाल तुजो वेळ मागीर ताच्या फाटल्यान वचचें पडटा तुवें देखून एक. मागीर आजकाल सोशल मिडिया आनी पुरो जाल्ल्यान तुका चड विरोध येवंक की साज आसता दुसरे दुसरे रितीन.
0: सो अशें म्हणटा आसतना देखून राजकीय विशय इल्ले आपोडचे म्हणटना इल्ले कश्ट
1: चिंतीचे पडटा. तुवें जागृत कॅन करचें पडटा. आनी हे काळें कोत्ता की खांटयेक तुजे कापड शिरकल्ल्यार या वस्तू शिरकल्ल्यार
0: कापड कशें काडटाय
1: कशें काडटाय तूं जागृत कॅन तुवें सांबाळून काडचे जाल्यार कापड पिनाना कांट्या कांट्याक जावन खंय
0: कांट्याक दुख जायना
1: या दुकान कांट्याक जावन तुवें सेफ रावया तुवें नातल्यार वडल्यार कापड पिनता हे जाता लॉस जाता. तशें धर्न मतीन धरना आमी ते बरयल्यार जाता तशें.
0: चंद्रमा एक कादंबरी फायज जाल्ली
1: आसा. चंद्रमा
0: चंद्रमा
1: चंद्रमा ते पुनव प्रकाशन
0: याचे विशयी थोडे सांगितलं.
1: ते जाला ती बरयली एक मोगाची काणी ती ती कशें की म्हळ्यार एक दीस एकलो शहर असो तरणाटो एक गांवाक येता तो पळोवंक. गांवाक येयल्या वेळार तो एक भोवंक येता गांवाक. तेन ताका एक पोरणो संको मेळटा. न्हंयेन ते एक कोसलोन पडुल्लो अर्द करून संको आसा तो पोरणो. त्या संख्यार कोणी वसना. त्या संख्यार तेणें वेताना तो वॉकिंग करूंक येताना थंयसर एकलो एक म्हातारो मनीस मेळटा ताका. थंयसर त्या म्हातार मनशा विशयांत मागीर ते बसून उलयतात तेंच्या लायफ काणयेचे परत. तशें मोगा विशयांत ते परत उलयताना तो एक काणी सांगता ताका. ताजे नाव तो म्हातारो म्हणटा तुजें नांव काल विसरलें तो म्हणटा चंद्रमा म्हणून. म्हणटा हे एक विशेश नांव न्ही ह्या नांवाचे मनशाक हांवें आले नांव हांवें आयकूं ना म्हणून. देखून तो म्हणटा तुवें चंद्रमाक उलयलाय न्हय तुका जात ना सगळ्यांक उजवाड दिता सगळ्यांक हे करता तो आसल्या बरी ददशी करता तशें हांवूय तसो तूं म्हणून एक मनीस. तशी ताजी ताजी मोगाची काणी तो सांगता ती. तो एक चेडवाचो मोग करता तो पूण जाती वरवीं दुसऱ्या जातीचे जाल्ल्या वरवीं न्हय ताका घरांतून ताका ते ती घरची ऐकना ताका. त्या खातीर तो काल करता म्हळ्यार ताजेडे काजर जायनासतना चेडूंक काजर जायना तोय काजर जायना तो एक सपरेट एक रानांत घर करून एक ल्हानशे खातीर रावता तो तीत शहर ताज्या भायर. पूण मागीर तीत स्टोरी मुखार वयता तशी. तशें तो शहर असो तरणाटो मागीर घडी घडी ताका मेळोंक येता त्या मोगा विशयान तो तो मोगाचें व्याख्यान दिता कशें म्हळ्यार तो म्हणटा जर तर एक सुबेद फुलां सुरू तूं पळयशी जाल्यार त्या फुलाचेर तूं रुखाचेर तूं मोगार पडटाय फुल रुखार फुलां आसली पळो तूं पळयताय तो आस्वादन करताय ती सभाय पळयताय पूण केन्नाय चिंतना की तूं रुखात म्हज्या वर्तांत लायया म्हणून तूं पळयता आनी वेताय थंय न्हू. जर तर तूं केदार भोगता तूं रूख व्हरून म्हज्या वर्तांत लाया त्या जड व्हरून म्हज्या वर्तांत लाया म्हळ्यार तो स्वार्थ येता ते तो स्वार्थ येयल्यार तो मोग न्ही म्हणून विशय तो तशें ते मुखार वचून वेता तशें.
0: पूण एकच कादंबरी कित्याक रावयलें
1: मागीर बरयलें हांवें हाडलें सुमेश्री मागीर पूण पब्लीश करूं ना वचूं ना मागीर त्या विशयान हांवें चड हें करूं ना बरयल्ल्यो आसल्यो म्हज्यो खण्यो पब्लीश जाल्यात मागीर भुरग्यांच्यो खण्यो लागीं लागीं एक 100 वयर भुरग्यांच्यो खण्यो बरयल्ल्यो आसात तातूंत एक दोन मात पब्लीश जाल्यात उरलें पब्लीश करून वचूं ना
0: आनी तेंत दोन सोडल्यात
1: होय तशेंच उरल्यात त्यो राखण्यार पब्लीश जाल्ल्यो आसा थोड्यो.
0: आतां हांगासर तुवें कर्नाटका कोंकणी भाषा मंडळ सो किनिगोळी शाक सो कझन दादा सेवा दिवन सायतो सेवा दिल्या
1: ते दळ दिल्ली ते दळ बॅक शॉंडल विश्व कोंकणी संमेलन करचे टाइम आरे ते बस्ती ओ मनुष्यने ये पुरास्तान ताणी अरियक गाव अंतनी इंकेले विश्व कोंकणी कोंकणी भाषा मंडळचे शाके केले ते दळ आम्ही कोंगणे आम्ही जीएसबी बहु कोंगणे कुडमी आणि सगळे संगत मिळून आम्ही एक बऱ्या रीतीने आम्ही ते संघटन ते काम केले ते दळ त्या आम्ही ते ऍक्टिव्ह जाऊन असले पण आता ते संघटन आता ना
0: जसे तुम्ही आज हंगासर आयल्यात तुमच्या कुटुंबा विषयी थोडे सांगूया ते
1: हा किन्नीगोळी आमच्या भट्टगोळी म्हणून ते प्रदेशात म्हणजे पप्पाचे नाव अमृस पिंटो म्हणून मायचे नाव लितिशा पिंटो आम्ही आम्ही ओट्टुकु सोजण भुरगी पांदण चरके एक बहीण आमची लास्ट लास्ट बहिणी तसे आणि हा सोतो म्हणजे तेग भाऊ रॉकी आमची नाव बारी इंटरेस्टिंग आता रॉकी रॉनी जॉनी टॉनी कॉनी लेनी म्हणून म्हणजे पप्पान तसे दोरले पण म्हणजे नाव कांदले म्हणल्यार पप्पा आमचं हॉटेलाचे असलो बॉम्बे ताणे हा जल्माच्या टायमार कागद बरयले टॉनी म्हणून दोन नाव दोरचे म्हणून म्हाका कित्याक ताका रायम्सय जाले रॉकी रॉनी जॉनी टॉनी कॉनी लेनी म्हणून तशें तेजे प्लॅन आसले पूण ते लेट कागद पावताना लेट झाले ते मायक ते कॉन्सेप्ट नातले तितले देखून ताणे जोस्सी पिंटो म्हणून नाव दिले जोस्सी एडवीन पिंटो म्हणून अशें तर जाल्यार पप्पाक ते आसले आनी काल जाले म्हाका घरा आनी आमच्या घरा देगेन पुरा टॉन या टॉनी म्हणून तापोवचे आनी आमच्या घराडे तूं येवन पयले जोस्सी पिंटो यार म्हणल्यार तांकां कोणे गुत्त नातले
0: टॉनी
1: पिंटो गुत्ताले आनी इस्कालांत टॉनी पिंटो म्हळ्यार कोणाक गुत्त
0: ना
1: ती जोस्सी पिंटो म्हणून
0: गुत्ताले
1: तशें ती दोन नांव म्हाका तशें जावन मागीर ती दोनी नांव उरली म्हाका
0: आतां
1: आमचे कडेन क्लोज आसले आमच्या फॅमिलीचे कुटुंबाचे म्हाका टॉनांत म्हूण आपयता
0: ओके हांगासर एक कॉल येवन आसा तुजे डोलोंच्या हॅलो नमस्कार
2: नमस्ते सर जयप्रकाश एक करून मातडा
0: मातडे जयप्रकाश अवरे
2: सर नमस्ते सर निमगे
1: ನಮಸ್ತೆ ನಮಸ್ತೆ ಸರ್
2: ನಿಮ್ಮ ಸಾಹಿತ್ಯದ ಹಲವಾರು ಹಾಡುಗಳನ್ನು ಕೇಳಿದ್ದೇವೆ ನಾವು ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಮಾತಾಡುವ ಅವಕಾಶ ಸಿಕ್ಕಿತ್ತು ಸರ್ ಸಾರಂಗೆ ಬಂದದಕ್ಕೆ ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದಗಳು ಸರ್
0: ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಅವರೇ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೊ ತುಂಬ ಆಯ್ಲಿ ಅಂತ ಖುಷಿ ಇದೆ ಆಮೇಲೆ ತುಂಬ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಐಕೋನ ಸತ್ತೆ ಸೊ ತಾನೇ ಕಾಲ್ ಕೇಳೆ ತುಂಬಿ ಪೋದ ಎದುಳು ಸೈಕಲ್ ಅಂತ ಪೂಣ ಐಕಲ್ಲು ಮುನಿಸ್ ಬರೋ ಇಲ್ಲ ಮುನಿಸ್ ಅಪರೂಪ ಏನು ಬಸ್ಚೆ ನಂಗೆ
1: ಅನೇಕ
0: ಸರು ಜಾಲ್ಲೆ ಜೈತೆ ನಿಮ್ಮ ಸಂದರ್ಶನ ದಿತಾ ಮಂಟ ಅಸ್ತನಾ ಯಾ ಲೈವ್ ಆಗ ಪೈಲ್ಯಾರ ಯಾ ಇವನ್ ಇಂಟರ್ವ್ಯೂ ಕಾ ಪೈಲ ತುಂಬ ಏನಾಯ್ತು कारण कितें आज
1: न्ही म्हाका आपयल्ले आमच्या एडवर्डान एक एडवर्डान चिंता एक दोन वर्सां पयले कोणा कितले गेल्ले तेंपा पयले म्हाका सारंगाक येचे तुवें येताय की म्हणून आपयल्ले पळय हांवें म्हळ्ळें मागीर येवन हांव
0: पण पोयटिका आयल्या उपरांत परत तो निदुल्लो जोसी परत जागो झाला या कवी जागो झाला परतून कवी कवी जीवन भरला म्हणून
1: एपटी काल जाता म्हळ्यार आम्ही आमच्या इथल्या कितें आसताना आमी चिंता आमी कितें आसा
0: आसा
1: पुरो म्हणून घडले आमी आसा म्हणून पूण एपटी आमी सांगता मेळ्ळ्या पटात आमच्या ते कत्त मनस्थितीचे आतां कवित सगळे सांगता मेळटाना एक काल जाता म्हळ्यार एक रितीचे एक बांद बनता त्या दाळ काल जाता म्हळ्यार त्या फ्रेंडशिपा खातीर आमी कुटू मेळटा आतां आमचे मस्तू कवी एक तीस चाळीस कवी आमी सांगता मेळटा
0: आनी ते कवी सांगता म्हणटा फक्त ते कवी जावन मात उरता तांचे स्थान मन तांचे समाजांतलो गौरव तो इंजिनियर गी तो डॉक्टर गी तो बँकर गी ते एक दुबळो मनीस गी ते पुरो कांय ना कवी कवित
1: एक कवी जावन आनी एक कांदा म्हळ्यार अरेकलो अरेकल्याच्या कविता विशीं आसक्त आसता आतां तुवें एक बरें कवित बरयल्यार तो तुका हे करता सांगता
0: तुवें आनी एक उलो येवन आसा हॅलो नमस्कार
3: हॅलो नमस्कार
0: नमस्कार
1: नमस्ते
3: नमस्ते
0: रत्नशेट्टी उलया उलया
3: नमस्ते सर
1: ಧನ್ಯವಾದಗಳು ಮೇಡಮ್
3: ಮತ್ತೆ ನಿಮ್ದು ಹೆಸರು ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ರಾನಿ ಜಾನಿ ಟಾನಿ ತುಂಬಾ ಖುಷಿ ಆಯ್ತು ನಮ್ಮ ಸ್ಟುಡಿಯೋಗೆ ಬಂದು ನಿಮ್ಮ ಕತೆ ಎಲ್ಲ ಹಂಚಿಕೊಂಡಿದ್ದೀರಲ್ಲ ತುಂಬಾ
0: ಧನ್ಯವಾದಗಳು ನಿಮ್ಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ವೆರಿ ಮಚ್ ಸೊ ತುಂಬ ಉಲ ಇಲ್ಲ ತನಕ ಖುಷಿ ಇದೆ ಆಮ್ಚಾ ಕ್ರಿಸ್ತವನ ಕ್ರಿಸ್ತವ ಭೋ ಮುಸ್ತುನ ಐಕತಾತ ಅನಿ ತಂಚಿ ಪೋದ ಅಮ್ಮ ರೇಡಿಯೋರ್ ತುಂಚೆ ಪೋದ ಕಿತ್ಲೆ ಪುಟ್ಟಿ ಪ್ಲೇ ಕೆಲ ಅನಿ ಜೊಸೆ ಪಿಂಟು ಕಿನ್ನಿಗೊಳಿ ನನಗೆ ಅನೇಕ ಕಾಲ್ ಇವನ ಸರ್ ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ
4: ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ
0: ನಮಸ್ಕಾರ ಕೋಣ ಉಲೈತಾತ ಗ್ರೇಸ್ ಮಿರಾಂದ ಬಿಂದು ತನ ಉಲಯ ಜೋಸೆ ಅಬ್ಬಸ್ ಅವ ಜೋಸೆ ಅಬ್ಬಸ್ ಕಾಲಿಂಗ್ ಮಿಳಾರೆ
4: ಆಕ್ಸಿಜನ್ ಪೋದು ಅಮ್ಕ ಸಾರಂಗ ಅಂತ ದೋಷನ್ ಕೆದಾಳ ಗಲ್ತ ಕೂಲಿ ಎತ್ತ ಪೋದು ಗಲ್ತ ಆಕ್ಸಿಜನ್ ಪೋದ ಗಲ್ಚೆ ಬರೀತು ಅಂತ ಸಮೂಹ ಸಜ್ಜೆ
0: ಸಮೂಹ ಸಜ್ಜೆ
4: ಗಲ್ಲೆಂತ ಗಲ್ತ ಮುಳ್ಳೆಂತ ಮುಂಟ ಗಲ್ಲೆಂತ ಗಲ್ತ ಅನೇಕ ಚಾಪ್ರ ವಿಷಯ ಅಂತ ಸಂಗ್ಲೆ ಅವೇ ಚಾಪ್ರ ಸಂಗತ ಅವೇ ಸುನೆ ಮಜ ರಸ್ತ ಮಳ್ಳ ನಾಟಕ ಟೌನ್ ಅಲ್ಲ ಅಂತ ಚಾಪ್ರ ಸಂಗತ ಅವ್ ಕೇಳಿ ಸ್ಟೇಷನ್ ಅಲ್ಲ ಅವ್ ನಾಟಕ ಇಷ್ಟ ಅನಿ ಆಮೆ ಡಾನ್ ಬಸ್ಕೋ ಅಂತ ಎಂಪುರ ಅಷ್ಟನ ಕಾಂಪಿಟೇಷನ್ ಅಷ್ಟನ ಅವ್ ಅನಿ ಮುಜ ಸೇರ್ಕೋ ಆಮೆ ಪುರ ಕಾಂಪಿಟೇಷನ್ ನಾಟಕ ಅಂತ ಈಗ ಅಂತ ಅಂತ ಅಂತ ಪುರ ಪಾತ್ರ ಕಟ್ಟರಿ ಆತ ಮಾತ್ರ ಅವ್ ಗರಂತ ಬಡ್ಲ ಅಂತೂ ಜಾಯ್ ಕಥ ಮಕ ಭಾರಿ ಖುಷಿ ಇದೀ ಸಶಿ ಅಲ್ಲ ಅಂತೂ ಅನಿಕಿ ಪೆನ್ ಹಾಕಂದರ್ ಅನಿಕಿ ಕವಿತೆ ಪದ ಅಂಬರ್ ಅನಿ ತೀ ಅಮ್ಕ ಸಾರಂಗ ಅಂತ ಐಕೊಂಚೆ ಬರೀಕರ್ ಯಾರು ಅಮ್ಕ ಅನಿಕಿ ಸಂತೋಷ ತಂಡ ಬರ್ತಿದ್ದಾರೆ ನಾವ್ ಯಾಕೆದಾರ ಯೋನು ಹಂಗ ಸಾರಂಗ ಅಗ್ದಿತ್ತ ಮಕ ಕಳಿಲ್ಲ ಮಕ್ಕ ಜೀವಸ್ಥಾನ ತುಜ ಇಲ್ಲ ಪೊಂಚೆ ಅನುಭವ ತಗೊಂಚೆ
0: ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಗ್ರೇಸ್ ಮೇರೆ ಬಯನ್ ತುಜ ಲಾಗಿ ಉಲೈಲಿ ತಿಶಿ ಬುಗ್ನ ವಾಟನ್ ಕಾಣಿಗೇಲಿ ಅನಿ ತಿ ಕಾಯ್ ಖುಷಿ ಇದಲಿ ಕೈ ನೈಗೆ ಗಲ್ಲಂತ ಗಲ್ತಾವ ಮಕ್ಕ ತೊರೆ ಪುಟ್ಟಿ ಕೊಂಗ್ನಿ ಪೋದ ಕಿತೆ ಆಸ ತಿಂಗ್ ಗಲ್ತ ಅನಿ ಅಮ್ಚ ಕೊಂಗ್ನಿ ಅಂತ ಬೊವಾರಿ ಲೋಣೆ ಆಸ ನೈಗೆ ಅನಿ ತೊಡಿ ಪೋದ ಕೊಂಗ್ನಿ ಅಂತ ಗಲ್ಚ ತಶಿ ನಾ ಅಂತ ಮುಂಡ ಮಕ್ಕ ಬುಕ್ತ ಮಳೆ ಪೋದ ಅಂಗಡ್ಲ್ಯಾನ್ ಸಾಂಗ್ ಪುರ ಗಡ್ನಾರ ಅನಿ ತೋ ಸಮಾಜ ಎಕ್ಸೈಸಲ್ಲ ಸಂದೇಶ ನಾದಲ್ಲ ತಿಂಪೋದ ಲೋಕ ಅಂಗಲ್ ನಮಿ ತೊಡೆ ಪುಟ್ಟಿ ಆಡುವಟ್ಟೆ ಎಲ್ಲೇ ಬರೀತಾ ಯಾ ತೊಡೆ ತೊಡಿ ತೊಡಿ ಪೋದ
1: ಸಾರಂಗ ಚೇಕ್ ಧೋರಣ ಧೋರಣ ಸಮಾಜ ಹಂಚದಲ್ಲ
0: ಕಂಚಿ ಸಕ್ಕಡ ಪೋದ ಗಲುಂಗ್ ಜಾಯ್ ನಾನು ತೊಡೆ ಪೋಟಿ ತುಜ ವಿಷಯ ಜಾಯ್ತೇನೆ ಬರೇ ಬರೇ ಉಸಾರ ನಸ್ತಾನ ಮುಟ್ಲ ದಿಸಾನೆ ತುಜೆ ಅದೂರಿ ಊರಲ್ಲಿ ಸೊಪ್ಪಣ ಕಂಚಿ ತಾಸಾಗಿ ಜೊಸೆ ಕಿತೆ ಮಳೆ ಕೊಂಗ್ನೆ ಅಂತ ಕೇಳ ಸಾಯ್ತೆ ಸದಾನ ಪುಣ ಸಲೇಕ್ ಸದಾನ ಕರ್ನ ತುಜಿತ್ ಮುಳ್ಳಿ ಕೋಳಿ ಕಡ್ಚೆ ಕೈ
1: ಚಿಂತಿಲ್ಲ ತಶೆ ಕರಿಯಾ ಮಡೋ ಯಾರಿಗೆ ಬಾಬಾಗಿ ಸಂಗಲ್ಲ ಬುಜಿತ್ ಪದಂಚೆ ಕರಿಯಾ ಮಡೋ ತೋಯ್ ಸಾಯ್ತ್ ಮಣಲ್ಲೋ ಸಾಯ್ತ್ ಮುಳ್ಳೆ ತಾನೆ ಮಾಗಿರ್ ಕಾಲದಲ್ಲಿ ಎಂಬಳಾರ ತೋಯ್ ಬಿಸಿದಲ್ಲೋ ಅವಿ ಬಿಸಿದಲ್ಲಿ ಮಾಗಿರ್ ಅವಿ ಸರ್ಡ್ ಆಸಕ್ತಿ ಕಾಣಿವನು ಪುಣ ಆಸ್ಕಲ್ ಕಾಲದಲ್ಲಿ ಎಂಬಳಾರ ಅಥವಾ ಕೂಳ್ಳೆ ನೀ ಕಡ್ಲಾರ ತುಗ ಮಾರ್ಕೆಟಿಂಗ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅನಿ ಆಸ್ಕಲ್ ಕೋಣಿ ಐಕನ ಪುಣ ಅಶೆ ಕರಿಯ ಪದಂಗ ತಾಳೋ ಕಲ್ಲ
0: ಈಗ ಸಾಂಜ್ ರೂಪಾರ ಕೆಮ್ ಸೊಡ್ಲರಿ
1: ಕರಿಯತ್ತೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕರಿಯತ್ತೆ ಅದಿತ್ತ ಲೋಕ ಪಹುಂಚ ಪ್ರಿ ಕೆಲ್ಲಾರ ಅದತ್ತ ಅತ ಎರಿಕ್ ಬಾಬಿ ಇಲ್ಲೋ ಹುಷಾರ್ ನಾ ದಶಂದವನು ತೋಯಿ ಇಲ್ಲೋ
0: ಬಲೈಕಿ ಅಂತ
1: ತೋಯಿ ಬಲೈಕಿ ಇಲ್ಲಿ ಅಂತ ಲಂತ ಕಾಯತ ಇತ್ಲೆ ವೇಳಿನ
0: ಓಕೆ
1: ಅಸ ಪುನ ದೂಸರ ತವನು ಯಾಮಿ ಕಾಲಿ ಮುಕರ್ ಪೊಳೆ
0: ಪ್ಲಾನ್ ಕರಿಯತ್ತೆ ಹಂಗ ಸರ್ಮಕ ಅತಂತಿ ಸರ್ ತುಜೆ ಕುಟ್ ಮೋಷನ್ ತೋ ಸಂಗೋ ನಾಲ್ಲೆ ಬಡ
1: ಆ ವೈ ಮುಜೆ ಯಾಮಿ ಪಾಸ್ ಬಾವು ಏಕ್ ಬೈ ನಮ್ಚಿ ಅತ ಅನಿ ಮುಜೆ ವಿಷಯ ಸಂಚದಲ್ಲಾರ ಆವು ಮುಜಿ ಬಾಯಿಲ್ ಶಾಲೆಟ್ ಪಿಂಟೋ ಮೇಡಮ್ ತುಮಕ ಸರ್ ದಾನ ಒಳ್ಳೆ ಕಾಸೂ ಪುರೋ ದಕ್ಷಿಣ ಕನ್ನಡ ಜಿಲ್ಲಾ ಮಹಿಳಾ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಂತಿ ತಶೆ ರಾಜಕೀಯ ಅಂತಿ ಮಸ್ತು ಕಾಮ್ ಕರ್ನ ಸಾಧಿ
0: ಶಾಲೆಟ್ ಬಯಲ್ಲಿ ಕಡೆ ಸುಗ್ರೋ ಏಕ ಕಾಲ ಮುಂಡತೆ
1: ತೋ ಏಕ ರಾಜಕೀಯ ರೀತಿ ಮಸ್ತು ತಿ ವಾರ್ ಕರ್ನ ಸಾಧಿ ತಿ ಆಕ್ಚುಲಿ ತಿ ಲಾಯರ್ ಮುಂಚ ಎಜೆ ಮತಾಯ ಸರ್ ಶಿನ ಅನಿ ಅಮ್ಸು ಹೈಕೋರ್ಟ್ ಜಡ್ಜಸ್ ಮೈಕಲ್ ಡಿಕುನ
0: ಮೈಕಲ್ ಡಿಕುನ
1: ವೈ ತಜ ಅಂಡರ್ ತಿ ಕಾಮ್ ಕರ್ನ ಸಿಲಿ ಮಾಗಿರ್ ಅತ ರಾಜಕೀಯ ಇಲ್ಲ ಉಪರಾಂತ ಲಾಯರ್ ತಿಕ ಸರ್ಟ್ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಕೊಡ ಉದಾಯ ಕಾರಣ ಸರ್ ಮಾಗಿರ್ ಅಮ್ಕ ದೋಕ ಬುರ್ಗಿ ಮುಚಿ ಒಡ್ಲಿದು ಜೂಯಿ ಮುಂಡೋನು ಜೂಯಿ ಪಿಂಟೋ ತೇ ಅತ ಕೆನಡಾ ಅಂತ ಶಿಕಾಪ್ ಮುಖರ್ಸೋನು ಅಸದೆ ಏರ್ ಸ್ಟಡಿ ತಾನೆ ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಸೈನ್ಸ್ ಕೆಲ ಉಪರಾಂತ ಮಾಗಿರ್ ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಇಲ್ಲ ಪ್ರಾಂತಿ ಅಥವಾ ದೋನ್ ವರ್ಷ ಜಾಕ ಕೆನಡಾ ಶಿಕೋನಸ ಅನಿ ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್ ಚರ್ಕೋ ಮಗ ಶಾನ್ ಮುಂಡೋನು ಜವಾರ್ ಶಾನ್ ತೋತ ದವೆಂತ ಸರ್ राजकीय सुखी कुटाम अरे
0: उद्यम एक
1: उद्यम
0: कि ಹಂಗ ಸರ್ ತುಮಚೆ ಲಾಗಿ ಅನಿಕೆ ಸರ್ ಹಂಗ ಸಾಯ್ ಮುಕ್ಲಿ ಕೊಂಗ್ಣಿ ಅಂತ ತುಂಬ ಶಾಂತಿ ಪ್ರಿಯ ಮುಳ್ಳೆ ನಾವು ಕಾಣಿಗೆ
1: ಕಾರಣಿಗೆ
0: ದೋಕ ಚಿಡು ಅಂಕಿತ್ಯ ಕಾಣಿಗೆ ಇಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಮೇಡಮ್ ಮೊಗಾರ್ ಮಣಿ ಪುಡು ಲಿಂಗಿ ಶಾಂತಿ ಪ್ರಿಯ ನೀ ತೊಡೆ ತರ್ನೆ ಕವಿದದ್ ಲೇಖ ಮಂಟ ಸಜೆ ಬಲಿ ಸರ್ತಾವ ಅನಿ ಕಾಲ ಸ ಹಲೋ ನಮಸ್ಕಾರ
5: ನಮಸ್ತೆ ಸರ್ ಕುಸುಮಾಕಾರ ಕೊಟ್ಟಾರದಿಂದ
0: ಮಾತಾಡಿ ಸರ್ ಮಾತಾಡಿ
5: ಸರ್ ನಮಸ್ತೆ
1: ನಮಸ್ತೆ ನಮಸ್ತೆ ಸರ್
5: ಹಾಗಾದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಮಾತುಕತೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೆ, ಖುಷಿ ಆಯ್ತು. ಇದು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ತುಳುವಿನಲ್ಲಿ ಏನು ಸಾಹಿತ್ಯ ಕವಿತೆಯನ್ನು ರಚಿಸಿದ ಉಂಟ ಸರ್? ಇಲ್ಲ,
1: ತುಳುವಿನಲ್ಲಿ ನಾನು ಬರಲಿಲ್ಲ ಸರ್, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ದೇನೆ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ನನ್ನ ಕತೆ ತರಂಗ, ಉದಯವಾಣಿ, ಮಯೂರ ಮತ್ತೆ ವಿಜಯ ಕರ್ನಾಟಕ ಅಂತ ಪತ್ರಿಕೆಗಳಲ್ಲಿ ಸಾಪ್ತಾಹಿಕದಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಬಂದಿವೆ, ಲೇಖನಗಳು ಬಂದಿವೆ. ಆದರೆ ನಾನು ತುಳುವಿನಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಇಷ್ಟರಿಗೆ ಬರೀಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಆಸೆ ಉಂಟು, ಬರೀಬೇಕಂತ ಆಸೆ ಉಂಟು. ಹೌದು, ಆದರೆ ಆಗ ಬರೀಬಹುದು, ಆದರೆ ಇಷ್ಟರಿಗೆ ನಾನು ಅದನ್ನು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಮುಂದೆ ಒಂದು ಏನಾದರೂ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಆಸೆ ಉಂಟು. ಯಾಕಂದರೆ ನಾವು ಕೋಟಿ ಚೆನ್ನಯ್ಯ ಪದ್ಯ ಎಲ್ಲ ಕೇಳಿದ ಮೇಲೆ ಅಂಥದ್ದೇ ಒಂದು ಏನಾದರೂ ಒಂದು ಬರೀಬೇಕು ಅಂತ ಆಸೆ ಉಂಟು.
0: ಮಾತಾಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ. ಸೊ ಅವರು ತನೀಸ್ ಅಲ್ಲ ಕನ್ನಡ ಅನ್ಕಿತ್ತೆಲ್ಲ ಹಿಂಗೆ
1: ಕನ್ನಡದವೇ ಮುಸ್ತು ಆಕ್ಚುಲಿ ಮುಂಚೆ ಕನ್ನಡ ಕಣಿಯನಿಪುರ ಮುಸ್ತು ಬರೆ ಆಸದ ಅವೇ ತರಂಗಚರ್ ದೋನ್ ಕಣಿಯ ಮುಜ ಇಲ್ಲಿ ಆಸದ ದೇವರ ತಕ್ಕಡಿಯ ಮುಳ್ಳು ಅನೇಕ ಸೊಸೆ ಉಮ್ಮಿಡಿದ ಕತೆ ಅವನು. ಆಕ್ಚುಲಿ ಕುಂಗಣಿ ಎಂಚಿ ಜನಪದ ಎಂಚಿ ಲೋಕಗೀತ ಅವೇ ತರಂಗ ಬರಲಿಲ್ಲ ಸಹ. ಮಗಿರ್ ಉದಯವಣಿರಿ ಇಲ್ಲ ಸಹ ಕಾಡಿನ ಮಕ್ಕಳು ಮಗಿರಿಕ ಅನೇಕಂಚಿ ಇಲ್ಲಿ ಸಹ ಕಾಣಿ ತಿಯೋ ಉದಯವಣಿರ ಇಲ್ಲ ಸರ್ ಮಯೂರಚರಿ ಇಲ್ಲ ಸರ್ ವಿಜಯ ಕರ್ನಾಟಕರ್ ಬರೋ ಪೂರ ಪಬ್ಲಿಷ್ ಅಲ್ಲ ತಯಾರ ಬರೋ ಗೊಸೋನ ಕನ್ನಡ ಅಂತ ಎಂಕರೇಜ್ ಮಾಡ ಸರ್ ಕಾಮ್ ಕನ್ನಡದ ಬುಕ್ ಕಟ್ಸೋಣ ಚಿತ್ಲ ಅನಿ ಅವತ್ತ ಕನ್ನಡ ಮುಲ್ಕಿ ತಾಲೂಕು ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯ ಪರಿಷತ್ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ
0: ಕನ್ನಡ ಸ್ಕೋಪ್ ಮೇಳೆ ಪಟ್ಟ ಮುಂತಾ ಶಾಂತಿ ಪ್ರಿಯ ಏಕ ನಾವು ಮಸ್ತ್ ಶಾಂತಿ ದಿಲ್ಲೆ ಪ್ರಿಯ
1: ದಿಲ್ಲೆ ಚಿಂತೆ ಶಾಂತಿ ಮುಳ್ಳಾರು ಚುಡುಕೊಂಡ ಹುಡುಗರು ಶಾಂತಿ ಪ್ರಿಯ ಬರಿತಲ್ಲೋ ತೇಂಕಿ ಬರಲಿ ಮುಳ್ಳಾರು ಏಕ ತೆದಳ ಅಮ್ಕ ಕಷಿ ಮಳಾರ ನಾವು ಬರೋನು ಇಲ್ಲೇ ಲದ್ದಿಸ್ತೇಲಿ ಅಮ್ಕ ಲ ನಾವು ದೇವನು ಅದ ಜೊಸೆ ಪಿಂಟು ಬರೋ ಗೊತ್ತು ಲದ್ದಿಸ್ತೇಲಿ ಆ ಲೋಕ ಪೋಳೆದ್ದೆಲ್ಲ ಕಾಲೆ ಬರೀತ ಕಾಲಿ ಚಿಂತ ಕೊಂಡ ಮುಳ್ಳೆ ಬೇ ಹಸಲೆ ತ್ಯಾಗತಿರಿ ಕಾಲಿಗೆಲ್ಲ ಮಳಾರಿ ಕಾವ್ಯ ನಮ್ಮದು ಒಂದು ಬೊರೆ ಅಮ್ಮನು ತೆ ಶಾಂತಿ ಪ್ರಿಯ ಅಮ್ಮನೊಂದು ಊರ್ಲವೆ ಪುಣ್ಯ ಮುಸ್ತು ಫೇಮಸ್ ಅಲ್ಲೇ ಶಾಂತಿ ಪ್ರಿಯ ಅಮ್ಮನು ತೊಡೇನಿ ಚಿಂತೆಲಿ ಅವ್ನು ಚೂಡುಕೊಂಡ ಅಮ್ಮನವನು ಮಗ ತೊಡಗಿ ಲವ್ ಲೆಟರ್ ಬರೀಲಿ ಸಹ ತೊಡೇನಿ ತೆದಳ ಕೊಡು ಓಯ್ ತಂಗ ಗೊತ್ತು ನಮ್ಮಳೆ ಶಾಂತಿ ಪ್ರಿಯ ಅಮ್ಮ ಅನ್ನದೇ ಪ್ರಿಯಾಮಣಿ ಪ್ರಿಯಾಮನೂ ಬರೀತಲ್ಲ ತಶೆ ಅವನು
0: ಪರ್ಪೋಲ್ ಚೆಡೆ ಮಗಾರ್ ಬಿಡಲ್ಲೇ
1: ಓಯ್ ತಶೆ ಮಳೆ ತಂಗ ಗೊತ್ತು ನತ್ಲೆ ಮಳಾರು ಈ ಚುಡುಕೊಂಡು ನಮ್ಮ ಚಿಂತೆಲೆ ಅನಿ ತೆದಳ ಚಿಡುವ ನಾನು ಈ ಸಾಹಿತ್ಯ ಏನತ್ಲೇನೆ ಈ ಮಗಚಿ ಕವಿತಾನಿ ಕುಳಿತಾನ ತಶಿ ಚಿಂತೆಲೆ ಮಾಗಿರ್ ಕಳ್ಳೆ ಸಗಳಾಗ ಪುಣು ಅವೇ ಮುಸ್ತದೆ ಬರಿದ್ರು ಮಾಗಿರ್ ಅವೇ ಸಿದಾನವಂತ ಬರೋ ಸುರಿಗಳ ಕಿತ್ತೆ ಮಳಾರ ನತ್ಲೆ ಜೊಸೆ ಬಿಂಟು ಮಳೆ ಕೊಣಾಗಿ ಉಳ್ಕಾನ
0: ಹತ್ತು ಮಾತೆ ಅರ್ದು ಮುಗಿದ ಬಸ್ ದೊಡ್ಡ ಪೂಟಿ ಕಾಲ ಮುಂಚೆ ಜೊಸೆ ಅಮ್ಮ ದೊಡ್ಡ ಪೂಟಿ ದೊಡ್ಡ ಅಂಶ ಕೊಂಗಣಿ ಕವಿನಿ ಚೇಲಿ ದದ್ಲಾನಿ ಚೆಡುವ ಅಂಕ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಚಡೆ ಅಂಕತ್ತು ತಂಚರಸ ಮೊಗಾರ್ ಪುಡ್ಚಿರ್ಗೆಲ್ಲ ತಡಿಕಮ್ಮ
1: ಅಸಲಿ ಅಸಲಿ ಏನ್ ತೇದ ಅವೆ ಶಾಂತಿ ಪ್ರೇಮ ಹೈಸ್ಕೂಲ್ ಅಂತ ಬರಲಿಲ್ಲ ನಾವು ಊರ್ಲೆ ತೇದಳ ಮಕ್ಕ ತಿತ್ಲಿ ಏನತ್ತಿಲ್ಲ ಪುಣೆ ತ್ಯಾರ ಬಿಳ ಮಕ್ಕ ಕಿತ್ತಿ ಬಗ್ತದೆ ತಶೆ ಬರೋದು ತ್ಯಾನವರು ಬರೀತಲ್ಲೋ ತೇದಳ ಕನ್ನಡ ನನಗೆ ಪುರ ಉದಯವಣಿ ರಣಿ ಬಾಲ ಜಗತ್ತು ಮಗೇರ್ ಅಂತೂ ಪುರ ಬರೀತಾನ ಶಾಂತಿ ಪ್ರಿಯಕ್ಕೆ ನಿಗೊಳಿ ಬಿಡ್ದು ಬರೀತಲ್ಲೋ
0: ಸೊ ಬಿ ಕಾಮ್ ಸನತ್ ತುಮಿ ಜೋಡಿಲ್ಲ ಸರ್ ತುಂಬ ಶಿಕಲ್ಲೆ ಶಿಕಾ ಪೇಪರ್ ಶಿಕ್ಲ
1: ಓಯ್ ಅವ್ನು ಪಾಂಪೆ ಕಾಲೇಜ್ ಇದ್ದ ಅವ್ನು ಪೈಲೆ ಅಂಚೆ ಸೈಂಟ್ ಮೇರಿಸ್ ಇಸ್ಕಲ್ಲ ಸರ್ ಕಿನ್ನಿಗೋಳಿ ತೈ ಎಲಿಮೆಂಟ್ರಿ ಕಾರ್ ಪಾಂಪೆ ಅಂತ ಹೈಸ್ಕೂಲು ಮಗೇರ್ ಪಾಂಪೆ ಕಾಲೇಜ್ ಇಂತ ಬಿ ಕಾಮ್ ಡಿಗ್ರಿದಲ್ಲಿ ಮಗಿರ ಮುಖ ರೋಷಿಕೋಸೋನ ಮಗಿರ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಲೈನ್ ಗೆಲ್ಲ ಮಗಿರ್ ಬಿಸ್ನೆಸ್ ಇತ್ತದಲ್ಲೇ ಮಗಿರ್ ಶಿಕಲ್ಲೇ ಏಕದಲ್ಲೇ ಮಗಿರ ಖರ್ಚು ಏಕದಲ್ಲಿ
0: ಕಿನ್ನಿಗುಳಿ ಚಗಾವ ವಿಷಯ ಜೈತೆ ಸಂಗ್ಲೆ ಅಂತ ಕಿನ್ನಿಗುಳಿ ಚಗಾವನ್ ಜೈತೆ ಕವಿಸಲ್ ಮಲ್ಲೆ ಅತ್ತ ಮೂಡೋಡ್ ಸಾಹಿತ್ಯ ಉಬ್ಸಲೆ ಅತ್ತ ನನೇ ತನಸೆ ಅಂತ ನಮಗೆ ಸಂಚಿದಲ್ಲೇ ಅತ್ತು ಜೊಸೆ ಮೀತ್ರ ಸಹ ಒಳ್ಳೆದ ಅಂತಿಸಿ ತನೇ ತು ಜೋಶ ಉಲ್ಲೇಖೆಲ್ಲ ಸಾಧ್ಯ ಕೊಟ್ಟಿ
1: ಮುಸ್ತೋಸದ್ ಕಿನ್ನಿಗುಳಿಂತ ಯಾಕವೇಳರ ಕುಂಗ್ನಿ ಭಷೆ ಸಾಹಿತ್ಯ ಕುಳಾರ ಮುಟ್ಟಲಿ ಕಿನ್ನಿಗುಳಿ ಕಿತಮಳ ನಮ್ಮ ಕಿನ್ನಿಗುಳಿ ಪರಿಸರ ಅಂತ ಮುಸ್ತು ಸಾಹಿತ್ಯ ಅಸಲೆ ಅತ್ತ ಅಮ್ಮಿ ಪುಳಂಚದಲ್ಲಿ ಯಾರು ಅತ್ತ ನಾಟಕ ಅಂತ ಅಸಲು ಬಂಬ್ಸ್ ಅಸಲು ಬಂಬ್ಸ್ ನಾಟಕ ಅಸು ತು ಅಂಚ ಸದರ್ಚ ಕಿರಣ್ ಪಿರ್ಗೇಜ್ ಸಾಹಿತ್ಯ ನಾಟಕ ಅಂತ ನೀವು ಮುಸ್ತು ಅದನ್ಗೆಲ್ಲ ಮಗಿರ ಅಮ್ಮ ಕುಂಗ್ನಿ ಸಾಹಿತಿ ಪುಳಂಚದಲ್ಲಿ ಯಾರು ಅತ್ತ ಹೇಮಾಚಾರ್ಯ ಸರ್ ದೈಜಿ ಡಾಟ್ ಕಾಮ್ ನಾನು ಕಿನ್ನಿಗೊಳಿಸ್ ಕಿನ್ನಿಗೊಳಿಸ್ ಹರಿ ಮಸ್ಕರ್ ಏನ ಸರ್ तो किन्नी गोली फिर के जैसो तो मुस्तु लीडरशिप करने ताने साहित्य दूसरे नाटक अरे अरे ये कैसे तन ताने काम किया लो मगर जे बी मोरेस ओडलो कवि तो नीड डोडिसो गावा नीड डोडिसो अतः जर डॉक्टर जेरीनी जेरी जेरी पिंटो वाल्टर पिंटो ते पर नीड डोडिचे अतः सद मुस्तु उन्हें किन्नी गोली मुस्तु साहित्य असले कन्नड़ दंगपुरो कुंगने दंगपुरो मुस्तु असले तशे एक रीति जे साहित्य जे भंडार तसले आते कुंगणी कार्यक्रम खर्चे दल किन्नी गोळी इंद काय एक एक हजार दोन हजार लोक सर्वत पहिले एकंचे कार्यक्रम केला आणि पोरा मी एक दोन वर्षा उपरांत एक नाटक केलो अजो नीन अजो क्रिस्टिसो अजे
0: सलगी
1: सलगी नाही आम्ही அண்டவுட்லாம்
0: அண்டவுட்லாம்
1: கிண்ணிகுளி ஃபர்ஸ்ட் டைம் தோன வருஷம் அப்புறம் வந்து நட்டக்கிள கொரோனா அதெல்லாம் கை ஏகாசர் லோக்கா சொல்லு தோ கிறிஸ்டி தும்னாலோ இத்து லோ கையில் போல நமக்கு பரி குச்சி தள்ளி தே சொமரா கிள்ளாம ஐத்து அருகிலோதெல்லாம் கை தேட சார் லோக் தத்துக்கொண்டு கிறிஸ்தவ லோக் சோட அசா நீ தே கிண்ணிகுளி பரிசர் தசே எக் சாகித்யாச்சே அரிய கை எக் ரீதின் கவி அரிய கை எக்
0: सर तुम्ही आज हंगा सर आयल्यात रेडिओ सारंगर जड्यांनी तुमकां मस्तान कॉलां केले तुमच्या लागीं उलयले ते मोगाचे मनीस म्हणून आनी तुमचे पदां तांकां पसंद जाले म्हणून सांगा कशें भोगले एकवटे सगळें
1: खंडी जावन म्हाका गुत्त नासलें सारंग विशयन हांवें चड आयकूंक नासलें आनी म्हाका चड आयकल्लें हांवें पूण हांवें चड हें करूं ना पूण बारीक खुशी जाली आनी विशेष तुजी वळख जाल्या उपरांत एडवर्टाची वळख जाल्या उपरांत म्हाका आतां एक काल म्हणटात आमच्यात मनीस म्हणल्या बरी तशें जाल्ल्यान मस्तू खुशी जाली खंडी जावन हांवें येदून बसून येनासतना उडली सूख केल्या बरी म्हाका भोगले इतले बरे वेवस्था आसून एक इतलो लोक आयकूनचे एक साधन आसा ते आमी आनी विशेष रिती तुमकां आमी देव बरें करूं म्हणजे तुवें म्हाका ह्या कार्यक्रमाक तुमी आपयल्या खातीर आनी फादर मेलविन पिंटो निरुडे ताणें एक आपोवन ताची वळख जाली म्हाका तशें मस्तू खुशी जाली तुमकां विशेष रितीन सारंगाच्या सगळ्या टिमाक हांव देव बरें करूं म्हणटा तुमकां अवकाश कर दिल्ल्या खातीर
0: मोगाचे आयकूप येनो आयसो ताळो मोडांक डो हांगासर संपोवचो वेळ जाला परत येवच्या सुमार दीस मेळटा अनेक सेरिया संगी तोड म्हणा सर आयकत रावा रेडिओ सारंग 107.8 FM म्हणटासतना आज ताळो मोडो कार्यक्रमांत मोगा कवी जोसेफ पिंटो किन्नीगोळी आज आमच्या संगी हजर आसलो जायते ताच्या कविता विशयंत ताच्या कोंकणीच्या देणगे विशयन आमी जाणा जाल्यो ताची भावना आमी वांटून काण गेली जायत्या संपूर्ण ताच्या काळजाच्या त्या कोणशा कोणशाने लिपलेली काढूंक जावनात कित्याक आज हांव डॉक्टर जाल्ल्या खंडीत काडूं भोगता पूण आमी उतरां उतरांनी ताचे कडची ताच्या मतान मतींतली ताणें बरयल्ल्या कविता विशीं जाणा जावची आमी भावना पुरो व्यक्त करूंक पळयलें तर जोसेफ आखरेक एक ल्हानशी कविता लोकां खातीर सादर करूंक आशिताय जाल्यार ती खंयची कविता तूं तुजी आज पेश करूंक आशिताय आनी अशें पेश करून आमच्या सर आयकोवप्यांक तूं खुशी करूंक
1: खंडी जावन हांव खंयच्याल्यार एक झडची कोली ती तिजी एक बोगणां कशी म्हणून झडची कोली रुखाक विसारी हांव वसो एक झडची कोली पिकली कोली रुखा म्हणटा हांव झडची कोली रुखाक विसारी हांव वसो रुखान तकली आलयली कोली झडली रुखान तकली आलयली कोली झडली मागीर एक सांगचें जाल्यार हांवें थोड्यो लाल लाल
0: तुका व्यक्त करचे जाल्यार व्यक्तान व्यक्त करचे जाल्यार एक स्त्री एक उपसून दिवचे बरें जालें
1: वय मागीर आनी एक बापय भशेन बरयलां हांवें बापय सराना बापय मोराना तो जियेता निरंतरी बापय सराना बापय मोराना तो जियेता निरंतरी ताज्यो आशा ताजे यात्रेक घेवन हांव आयलां हांव ताजो रुपांतरी म्हजो पूत व्हरता मुखारून ही जिविता ही संकल जिविताची संसार सरासरी आमी आमच्या बापायचे गूण आमी आणता मुखार व्हरता म्हणून मागीर एक बरयल्लें आसा हांवें एक बाटली रगत दान दिवन बसुल्लो एक बाटली रगत दान दिवन बसुल्लो जळार एक आतार बसली हांवें रप्प गन मारली बोटान जळारीचे पोट चिड्डिले जळार मारल्या उपरांत आमी
0: नॉर्मल
1: रगत आसा घे पळया म्हणून तशें बोटान जळारीचे पोट चिड्डिले रक्ताची शेळ ना तेदार म्हाका भोगले पाप कितली भुकिल्ली कोडना पाप कितली
0: भुकिल्ली कोडना म्हणून
1: आनी एक हांवें धुळीक म्हळे तूं धूळ धूळ आसून म्हणाली फाल्यां तुयी आनी एक लास्ट हांवें आतांचे राजकीयांत बरयल्लें मंत्री बावडो नव्या सुटान उस्मोडता ಮಂತ್ರಿ ಬೌಡು ನೋವೆ ಸುಟಾನ್ ಉಸ್ಮೋಡ್ತಾ ತರಿ ಸುಟಾನ ಊತಾರ ಟೈಲರ್ ಅನ್ನು ಸುಟಾ ಲುಕ್ಟಾಕಿ 40% ಮರ್ಲಾಕತ್ತರ್ ಟೈಲರ್ ಅನ್ನು ಸುಟಾ ಲುಕ್ಟಾಕಿ 40% ಮರ್ಲಾಕತ್ತರ್
0: ಸೊ ಯೋಪರಾಜ್ ಶಾರ್ಟ್ ಶಾರ್ಟ್ ತಂದು ಮುಸ್ತ ಅರ್ಥ ದಿಂಗ್ ಸಕ್ತಾ ನೈಗೆ ಓಕೆ
1: ದಕ್ಕೆ ದಕ್ಕೆ ಕವಿತಾ
0: ದಕ್ಕೆ ದಕ್ಕೆ ಕವಿತಾ
1: ಅತಚ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಇರ್
0: ಓಕೆ ಸೊ ಜೋಸಿಯಾ ಮುಸ್ತ ದೇವ್ ಬರೆ ಕರು ಅದಾ ಇಲ್ಲ ಕತೆ ಏರ್ಪರತೆ ಕೋಟಿ ದುಃಖ ಕಳ್ಸಗುಂಡೈತೆ ದಿನವಾಸ ಪಡೆಯತಾ ಕವಿತಾ ಶಸ್ ಬೋರನ್ ರಾವ್ ಅನಿ ಬೋರ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ವಾಸಂಗ್ ಸಕ್ತಾ ವಾತ್ಲೆ ಅಂದ ಕಮ್ ಚೀಸ್ ಅನ್ ವೈ ವಡ್ತಾ ಅನಿ ಅಮ್ ಕೈ ಬೋರಂ ಪ್ರೇರಣ ಮಳ್ತಾ ದೇವ್ ಬರೆ ಕರು
1: ದೇವ್ ಬರೆ ರೋಷನ್ ತುಮಿ ಆಪು ನಮ್ಕ ಓಯ್ಕ ಗೌರವ್ ದಿಲ್ಲ ಕತೆ ಮಗು ಅನಿ ತಶನ್ಸ್ ಐಕಲ್ಲ ಸರ್ ವೀಕ್ಷಕ ಅವು ಏಕ ಕಳ್ಸತ್ತಂ ದೇವ್ ಬರೆ ಕರು ಮಂಟಾ
0: तर मग चेकोपेनो वॉइस सुताळो मळांकडो परत मिळिया उंचे समार देस तोळ मणा सराय कत्रव रेडिओ सारंगी 107.8 एफएम रिंग रिंग आळजिनी
6: कोंकणी माती एंत असात सबार पाळा संस्कृतीची मुळा
0: संसाराच्या सीमापुरियांत विस्तारल्यांत कोंकणी बाळा
6: हाचे मोलादीक सादरपणस
0: ताळो आणि

0: निखिल के नंदुलर रेडियो सारंगनाट 7.8 एफएम इंचिप कुदमुल रंगराव पुरभवन मुल्प तुणुकूट रजिस्टर कुडला उंदत बंगार पर्पदा लेसिड ऐलेसा द वॉइस ऑफ ओशन बेंगलुरु मुकुल नडपाद कोरना पदरंगित कार्यक्रम द रड्डने यके
1: ननदुंबु रावो पकिए राद ई पद नंदलिके नारायण शेट्र ಬರೆತೇರು ತುಳುನಾಡದ ಇನಿತ ಸ್ಥಿತಿ ಗತಿತ ಬಗ್ಗೆ ಭಾರಿ ಪೊರ್ಲುದ ಒಂಜಿ ಪದ ಅವಳ ಪುವೆಂಪು ನೂತೊಂಜಿ ನೆಂಪು ಪುಸ್ತಕಗಳು ಬೈದಿನಂಚಿನ ಈ ಪದನ್ನು ಪಣ್ಣಾರು ರಮೇಶ್ ಚಂದ್ರೇರಿ. ರಮೇಶ್ ಚಂದ್ರೇರಿ ಇನಿ ಈ ಪದನ್ನು ಮುಲ್ಪ ನಂಗೋಡಸ್ಕರ ಪನಂದೊಲ್ಲೇರು. ರಮೇಶ್ ಅಣ್ಣಗಿರೇ ಎದುಕೊಂದೊಲ್ಲೇ.